0: टेल्स ऑफ चिल्ड्रन मी प्रोग्राम ऐको प्रोग्राम ऐक मेदूस मी बद्दल कोली अज्जा मेदूस तिकुदेना मी प्रोग्राम मेदुवेरिको वर रीति इंगिरे सुवाहके केनस्तेना
1: Tales of Children.
0: Theoria kudimis mehar titi bi wahaka dohala hitundo. Medu tikudina geniste miule wahaka ganamaki. The motor coach. Kudini. Mi wahaka gawani kihineba. Hinga mi wahaka gawani kihineto adohala. Tikudina wahaka hushala deni. Aisha Tahanan Muhammad Asif.
1: Tales of Children.

Alhamdulillah wassalatu wassalam ala rasulillah namadaki enamatan agulmen ada kurmuga farwatirumge sobum madama qiyamad duhum agulmenna emme bodu kamiyabi libigen dane amal namada behigutun rasulullah sallallahu alaihi wasallam agulmenna bayan koddevani alaage amal tohge tere ena kuffawa kankamuge tere emme furtama qiyamad duhum hisabillewe husi namada behigutunne ए नमादु के हिसाब और अंगलों वेज़ कम अव्वानमा ए नया कामयाब वे फलाहुली बिज़े माने कि सुगरुगे गहुले रिकमगा ए ना वेगिं हिंगेज़े ए नमादुं मुनीवे मधु वेज़ कम अव्वानमा नोटे ए नमादु हिसाब करेवे इरुगा ए नमादु फुरिहम एफानुआ कम अव्वानमा ए नया कि गेल्ले निवे हलाको एफावा मिहिके फरुल नमात कामेदुगा हिसाब करेवी ए नमातोगा उनी कम अव्वा कम अव्वानमा दिन Allah subhanahu wa ta'ala wahi kurabhavai timan ilahuge alage sunne namadu taka bala e namadu takun faru namatoge minvaru hamakurash ehinduga enage sunne namadu taka belevi e namadu takun enage uniwafaba furihma kurewe kamavvanama ekan kurewe efada halatigga agunmen namaduga hisabu kurewegen dairuga lobbeti akhunna akhtunne faru fas namadu ege wagutuga adakuruma ekuga hama ehimme e namatoga unikamen uradane kamattaka algonmen e namatoga isfahuga kuruma sharu kurefawa rawatib sunnetaka adibis duha namada adi hama ehimme reganduge vituriya mifada alukanta kurumuga algonmen farwatiriwan ebeje sunne namada ki algonmenge faru namaduga hunna unikan fubaddala de kamaka vuma ekuga hama ehimme farul namadan algonmenna libigenda warabodo hivvari kamuga vegenda enkamun algonmen farul namataka adi hama eya gulifawa sunnetan ada kurumuga farwa terwela wa mahingawa wa akhir da'wana anil hamdulillah rabbil alamin assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh